धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।

सिद्रं कोट विघ्नं अपराधं किल बिखमलं परम मोहं मान अपमानं मदं माया व्याप्तं मृत्यो जन्म